0: तुम्ही ऐकोना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगासो स्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. घुमट जाऊन असा आमच्या मालगड्यांचे दायज, मात्र नी घुमट जाऊन असा आमच्या कोकणी संस्कृतीचे एकमात्र संगीत वजंत्र. वही मगाचनो कोकणी नाटक सभा रजिस्टर्ड मंगलोर हे संघटन फाटल्या सबार वर्षांत आवन कोकणी भाषे खातीर आणि कले खातीर संगत दिवचे एक संघटन जाऊन असा. आणि आमचो उद्देश घुमट कला कितें आसा मुखल्या पिळगेक आणि प्रतीक जावन युवा पिळगेक हस्तांतर करची चिंताप आमचे जावन आसले. आणि या वक्ता फाटल्या 3 वर्सांत आवन आम्ही घुमटा गायन स्पर्धो आसा करून आसा. आणि हाचे वरवीं हे घुमटाचे दायज घुमटांची संस्कृती मुखल्या पिळगेक हस्तांतर करचे व्हडले योजन आमचे जावन आसा. आणि या वक्ता या वर्षाच्या घुमटा गायन स्पर्धांत 8 पंगडांनी पात्र घेतलो आसा. आम्ही 2 पंगडाचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरचे प्रयत्न आम्ही केले. आणि 2 पंगडाचे प्रदर्शन तुमच्या मुखार दवरच्याक आम्ही आयती आसा. दोन्ही पंगड मूड भितरचे पंगड जावन आसात आणि त्या वाऱ्याड्यांत तांणी जायती सेवा कोंकणी खातीर कोंकणी भाषे खातीर दिल्ली आसा. तांतू आज ह्या वेदीक येवचो पहिलो पंगड जावन आसा रंग तरंग पंगड टीम 1. वही मगाचनो ह्या वर्साच्या घुमटा गायन स्पर्धांत रंग तरंग पंगडान आपले 3 पंगड आमच्या ह्या स्पर्धांत पात्र घेतलो आसा. आणि आदल्या आंकड्यांतय आम्ही रंग तरंग टीम 2 प्रदर्शन तुमच्या मुखार दवरले. तर आज रंग तरंग टीम 1 आयच्या आंकड्याचे पहिले प्रदर्शन दिवच्याक तुमच्या मुखार आयतो आसा. तर आता हे प्रदर्शन आम्ही सोमेस्तांनी वीक्षण करचें.

0: रंग तरंग बिद्र्या टीम वन हांचे प्रदर्शन आमी सोमेस्तानी वीक्षण केले आनी खंडीत जावन तांचे प्रदर्शन आमा सोमेस्तांक पसंद जाले मात्र न्ही भू आपूर बँड तांणी घुमटा गायन वा तांचे प्रदर्शन आमा सोमेस्तां बराबर सादर केल्ले आसा तांकां आमी आभार मानतांव आनी देव बोरें करूं म्हणटांव. मुखल्या आंकड्यांत आमी यस कोंकणी दायज कार्यक्रमांत तुमचे मुखार सादर करतांव. सोमेस्तांक नमस्कार, सोमेस्तांक देव बोरें करूं.
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
2: Kaniyanche naav Pitul. Kaniyanchi barainar Catherine Rodriguez Katpadi. Kani sadar karta nanu marol tottam. Na sadna. Tane maja ki third paper angeon borong sadna. First aven se eje. Maka solong naka. Aven pahile eje. सलवणी म्हज्या डिक्शनरींत प्रिंट जावंक सुना. आडायनाकात. ताणें म्हज्या की बरें कशें बरोवचें? कशें ताणें सडीत पेपरां घेतलीं? नो, तीं दोन शिटी पेपरां सांगाता बांदूंक नजो. सोडा म्हाका. सोडा रे. 15 वर्सांचो रोहीत थिगुरा परी उडटालो. SSLC बोर्ड परिक्षेच्या हॉलांत फाटीं बॉबाट आनी जिनोस पळोवन हेर भुरगीं भियेलीं. रॉनीचे दोनूय हात बळान धरन जाय तशे वळयतलो. रॉनी आपल्या अस्कत हातांनी आपलें दायित सांबाळूंक पेसाडतलो. हो गलाटो आयकून मेलविचारक आनी शिबंदी धांवन आयली. कोणायकी कितें म्हणलें कळूंक सुना. प्रांशुबालाक गडबड समजली. तिणें बायरसच्या पोलिसांची मजत मागली. रोहीत झुजाक सोडल्या कोंब्या परी उडटलो. रॉनी बिरमो दुखीन आनी भियान कांबतलो. ताजें ते साबार पावटी शिवल्लें शर्ट ह्या हरामी चेड्याच्या हातांत परत पिंजलें. पूण त्या अस्कत जिवांती आपणें जी कापनाय जे म्हणली उमेद ताका धैर दिताली. देखून त्या जिवांत बळाची जर वळटाली. भुरग्यांक मारूंक बेश्टोंक ना म्हणलें कानून येतस शिक्षक वर्ग धान साबून बोडो जाल्ले दोळे उबारून अन्नडपण केल्ल्या विद्यार्थ्यांक पळोवंकय ताका अधिकार ना. ताळो उबारून ताणें केल्ली सूख दाखोवची तांच्या जिबेक दिसनातुल्लो खोडो घाल्लो. आजकाल गुरू दोळ्यांक काळो कुडको बांदून कुर्ड्या परी सस्पतलो. आपआपल्या रुमाचे पेपर सारके रितीन मांडून उरुल्ले शिक्षक हो खेळ देखतना भुरगीं रावन तामाशे पळोवन गोमटी लांब काडतना येनो इल्ली मंगाकुणी येता होगी नाळे परिक्षेगे ओदी एक गरम ताळ्याच्या मेस्त्रीचो आवाज उडताना भुरगीं युवरंदू अशें फुरफुरोवन फाटीफाटी पळोवन गेली. आंबाडे दोळे करून दोगी पोलीस आयले. येनो येना निन्न गलाटे बेत्ता बेका सुंपून असो आतां पाडो करून तुमकां आत्तां मारता म्हणल्या बरी दोळे वाटारतना पोलिसांक कळ्ळें हो सादारण असो न्हय. देखून दोगांनी दोळ्यांनी उलोवन नेडाऱ्यां परी लागीं वचून दोनूय हातांचेर बोळ घालतना हातांतलें पेपर सकला पडलें. राखो नासल्या मेस्त्रीच्या हातांत ते येताना ताजे तावन ओंड घेवंक येताना पोलिसांनी बोळ दाखयतना हाजे सोलूंक ना. सलवणी म्हणली स्विकार करूंक तयार नातल्या रोहितान आपले माते वणतेक दडयतना तकली फुटोवन रागात वळले. तरी ताणें ताजे काम करनच आसतना हो आतां समस्सो ओडजलो. कोणी टीव्हीचे आयल्यार वांदे म्हणले कळतस उठावटी उखलून आस्पत्रेक व्हरतना ताजी मोस चुकली. घरा खबर गेली. आवय बापय धांवन आयली. आस्पत्रेन दाक्तरांनी हजार सवालां घाली. सारके जवाब मेळनातल्या वेळार दाक्तर चिकित्सा करूंक नरगाले. तळ ती आयली. डॉक्टर तुमी तांकां सवालां घालची नाकात. तुमकां साथ जाल्यार चिकित्सा दिया. म्हजो पूत मेल्यारय म्हाका दूख ना. तो आसून ताजे मेट भायर पडतनाच भिरांत उरता. आज कोणाक कितें करीत, कोणाक रडयत, कोणाक दुखयत, कोणाच्या रागात वळयत. छे तूं कोण सायबा? तुजो भुरगो मरणा सांगी झुजता तूं अशें सांगताय? तूं ताजो खरो बापय वयमो? तेंच म्हजें कर्म. ही म्हजी बायल ह्या महान पुताक जन दिवन वाड आयिल्ली बरी देख दिल्ली आवय. पयलें तुमचें काम करा. कांय केस जाल्यार हांव तुमचेर वा हेरांचेर अपराध मांडिना म्हणलें बरपी निशीन दिता. वसो डॉक्टर, आमचें तावन कांय जायना. आयका, हो म्हजो पुतू पुत्तोळी भांगर जाल्लो जाल्यार खंडीत हांव ह्या गणितांतल्यान दुकेस्त जातां. म्हजें मन फतरा सारकें दारूण जालां. दिसान दीस कंप्लेंटां आयकून आयकून म्हजोच म्हाका कांठोळा आयला. हो म्हजो पूत सरासर पितूळ, पितळीक भांगराची वोप लायल्या. पितूळ ती पितूळस, कितली वोप लायल्या री, भांगर जावंक साध्य सागी. मनशान साधन करीजे, जैत आपणयजे, कीर्त जोडीजे, ते सगळे वावराक सरी जावन मेळची मजुरी. पूण हांव हांव म्हणले अहम पुत्तोळी भांगाराकी बेट्टे भांगर करूंक शकता. आपट्ट भांगर मातयेन पूर्ण दवरल्यारी, भायर काडून धुल्यारी परत तें परजळटा. ताजे मोल बिलकूल कासा तितलेंय उणें जायना. पूण हो म्हजो पुतू वोप लायिल्ली पितूळ, पितळीक तरी थोडें मोल आसा, पूण हाका कोणीय लागीं करतलो मेळचो ना. वोप दिल्ली वस्त पयले दोन दीस जगमगा जावन दिसता. दीस वेताना वापरिना जाल्यारय आपले विणगें पोट न्हेसोन तिरस्काराक वळख जाताले. तसले बेट्टे भांगर म्हजो पूत, ताज्या कर्तुवांनी हांव देदेस्पोर जालां. सांगा असले बाग कोणायकी जायगी. बापायची उतरां आयकून इस्कोलासो मेस्त्री सोडणू उरुल्ले आजाब पावले. दाक्तरांनी शिबंदी रोहिताची चिकित्सा करतना परत बापय मोहित आपल्या बायलेक मोहिनीक पळोवन, पळे पळे आज वचून पोटभर दूद पिये, सांगताना कानांक व्हरूंक न्हय, हांव तुमचो दुस्मान, म्हाका म्हज्या पुताचेर मोसोर, ताज्या उन्नतेक हांव आठ पांय दिता म्हणून घडये घडये केंटले. हां सांग आतां तुजे रजार. रोहित तुवें फस्टेज, तुवें सोलवंक नजो, तुका प्रतिस्पर्धी आसूंक नजो. खेळा मैदानार जावं, शिकपा थळार जावं वा हेर स्पर्धांत जावं, तुवें भाग घेतल्या सक्कड संगतींनी तुवेंच फस्टेज, तुवें दुसरें स्थान लेगून आपणोंक नजो. सोलवणी म्हणलो शब्द तुज्या जिवितांत आसूंक नजो. हें केदाळां आराम जालें. तुजो पूत कितें म्हणलें समजोन घेवच्या पयल्यांच मेटां भुईंक तेंकतनाच ताज्या धाकटुल्या कानांत, मोतींत, कुडींत मात्र न्हय, रक्ताच्या थेंब्या थेंब्यांनी हांव म्हणलो अहम बरोवन हांकार म्हणलें तेल घालून मसरोसो दिवो जळयलो. उलोवन पुरासण जाल्लो मोहित बांकार बसलो. ताजो जिनोस पळोवन एकल्यान उदक हाण दिलें. पियेल्लो तो परत उलोवंक लागलो. पांच वर्सांचो तो आसतना ताजे क्लासीचे चलयेत ताज्याकी बरेंकन ड्रॉइंग केल्ल्याक, ताका टिचरीन शाबास म्हणून ओगळशिल्ल्याक, ह्या पिलकट्यान त्या नेणटुल्याक तुवें खंयच्या हातान तें सोडयलें दाखय म्हणून ब्लेडींत हाताक गाय करतना तूं ताजेच पक्षेक रावन त्या भुरग्याक सुकीदार केलें. तो ओळ तुका हांवें सांगिल्लें, तूं ताका पाड करताय. पुत्र व्यामोहा सोडणू भायर ये म्हूण उलो दिल्लो. तुवें तुजो पोतू अपवंत म्हणून गांधारी बरी दोळ्यांक कुडको बांदून घेतुल्लोय. बिरमत तें भुरगें हाका भियोन इस्कॉलस सोण गेले. तूं तुज्या पुताचे मतीक पयलें आनी मान म्हणल्यार पिशा चिंतपाक प्रेरण दिलें. तुवें बर्माच्या खुशीन मेटां काडली. हांव जोडटा तुका पयशांचें मोल ना. देखून हांगा लापी थोड्या टिचरांकी तुवें गिफ्ट तांचे मुठीन धरून तांचें तोंड गॉड करून वर्सान वर्स तस्सो फास्ट म्हणलें किरीट चडयलें. पातकांची पटली तुवेंच बांदून हाडली. पुसूंक जायनातल्या तिंतांत मोर मारायली. मोहिनी फतर जाली. उलोवंक उतरानांत जीब रूग जाली. परिक्षेच्या हॉलांत पुतान केल्लो हल्लो आनी दबाव आयकून ती भियेल्ली. वयर खबर पावल्यार पुताचें भविश्य खंडीत फसलाता हें सत स्पश्ट जाताना आपणें केल्ले चुकीची अस्पश्ट सवळी दिसून आयली. पूण तुका हांवें खंयचे खंयचे घडये सत्राय दिवंक ना. ते पावटी स्पोर्ट्स डे दिसा धांवताना एका बऱ्या खेळगड्याक पयल्या मॅटरच आड पांय दिवन आड गेल्ले. तो उठताना परत ताजेर पांय दवरून पयलें स्थान घेतले. रेफरीन ह्या विशयान सांगतना तुजे तोंड भीक घेतल्या पीटी सरान रंग लायिल्लो. बिरमोत बरो भुरगो कितले दीस रडू लोकोडना. मोहिताक येदोळ पर्यान मतीन शिजून आसले भायर घालूंक बरो एक अवकाश मेळिल्लो. तो ताणे वापरलो. मोहिनीन उलोवंक तोंड करतना राव राव आनी की सांगूंक आसा, सांगना जाल्यार भितरलो उमाळो फुटोन हांव भस्म जावंक आसा. मोहिनी तुज्या पुताक देवान सर देणेनी बरयल्ले, पूण तुज्या आंगा लापान तुवेंच तुज्या भुरग्याच्या भविश्याचेर कुराड मारली. बरो ताळो ताका आसलो, बरें करून गायतलो, थंय ताका हांवूच म्हणलें अहाम हाडयलोय. हेर कोणी बरो गायतलो स्पर्ध्यान भाग घेता म्हण कळ्ळ्यार पयले दिसा कशेंपणी कर ताका दुसऱ्या दिसा येनातल्या परी फोंड कोणतलोय. त्या खेळांत प्रमुख खेळगडी तूं म्हणलें पोर पोर म्हाका कळटना घरा आसल्यो सर ट्रॉफी काणुडया म्हणून म्हाका बघले. तवळ म्हजे आजयेन सांगून आसली एक सांगणी उगडास आयली. केल्लो खाता वाटलो पी येता आज खरी जाली. सगळी कान दिवन आयकतली. असले चिंताप हे स्त्रीये कशे आयले म्हणून चिंतूक पडली. मोहित उलोवन तकलो. विषय वाक आशेलो परत ताणेच उदक पिसान पियलो. तुम्ही चुप्प जाल्यात गे विशेष दिसता गे वा असली मनशां आसात म्हणलो दुबाव येता गे. हांव घडपां करिना आसले सांगता. आमी भुरग्यांक दुरसतांव तांची सूख सांगता. मूळ कारण कोण आमीच आवय बापूय. एके रितीन हांवी कारण. हांव बरो पोती जावंक ना. जर जाल्लो आसले विकाळ बी वाडोवन येतनाच हुमटून काडतो. बायलेचेर आसलो विशेष मोग आनी पातयेणी भुरग्याचेर आसलो कुर्डो भरवसो आमचे वरवीं सबार दाखटुल्या भुरग्यांक अन्याय करूंक शकलो. हांवें चिंतलेले घरांत जावंक ना. शिकपा ताळारपणी ताका नीट वाटेर हाडटात. म्हज्या बायलेन मानाचे दौलतेन दुडवाच्या बळान तुमकांय मुठी भितर घेवन तुंडू काडी जावन रुपीत केलो. आज ह्या गोलमालाच्या फोंडांत नातिल्ले सुपरवायझींग करूंक आयिल्ल्यान बरें जालें. खेळ खतम जालो. नंतर त्या भुरग्याक अन्याय जातो. सर पोलीस उलयलो आज इतले उलोवन जे तुमी तो इतलो पारपळ जातना वाट सुकतना कित्याक मने जाल्यात. वय हांवी समासम सुकीदार. घरा बायल घोव जावन घोव बायल जावन जियेवचे म्हजेच आसल्या हेंडते गंडा हांची गत इस्स. तोंड उक्ते करतना रणचंडी जावन गांव एक करतना गांवच्या लोकांक सांगचे तो बायले भुरग्यांक कश्टिता हरामी दादलो असले बिरुद नाका. घरची मर्याद उराजे देखून बेरो जावन पडची आनी म्हाका सोसूंक जायना. कितेंय जावं जिवांत आसल्यार आवयची सावळी पडनातल्या जाग्यार दवरता. आवयन खावयल्ले गर्वाचे आनी दौलताचे खाण आईच्या गेल्ल्या रक्तान नितळ जाल्यार बरो नागरीक जावन बदलतलो. मेल्यार म्हाका दूख ना समाजे कांटो जावन आसचे की म्हणटना दाकत्यार भायर आयलो. रगत जायत तें गेलां. बरो जायत पूण कांय तरी निशानी उरताली. देव बरें करूं.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तां मोगाचं स्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. घुमट जाऊन असा आमच्या मालगण्यांचे दायज, मात्र नी घुमट जाऊन असा आमच्या कोंकणी संस्कृतीचे एक मात्र संगीत वजंत्र. वय मोगाचे नाव कोंकणी नाटक सभा रजिस्टर्ड मंगलोर. हे संघटन फाटल्या 100 वर्सां जावन कोंकणी भाषे खातीर आणि कले खातीर संगत दिवचे एक संघटन जावन असा. आणि आमचो उद्देश घुमट कला कितें आसा, मुखल्या पिळगेक आनी प्रतीक जावन युवा पिळगेक हस्तांतर करची चिंताप आमचे जावन आसले. आणि ह्या वखदा फाटल्या 3 वर्सां जावन आम्ही घुमटा गायन स्पर्धो आसा करून आसा. आणि हाचे वरवीं हे घुमटाचे दायज, घुमटांची संस्कृती मुखल्या पिळगेक हस्तांतर करचे व्हडले योजन आमचे जावन आसा. आणि ह्या वखदा ह्या वर्साच्या घुमटा गायन स्पर्धांत 8 पंगडांनी पात्र घेतलो आसा. आम्ही 2 पंगडाचे प्रदर्शन तुमचे मुखार दवरचे प्रयत्न आम्ही केले. आणि 2 पंगडाचे प्रदर्शन तुमचे मुखार दवरच्याक आम्ही आयती आसा. दोन्ही पंगड मूडबिद्रेचे पंगड जावन आसात. आणि त्या वाराड्यांत तांणी जायती सेवा कोंकणी खातीर कोंकणी भाषे खातीर दिल्ली आसा. तांतू आज ह्या वेदीक येवचो पहिलो पंगड जावन आसा रंग तरंग पंगड Team 1. वय मोगाचे नाव ह्या वर्साच्या घुमटा गायन स्पर्धांत रंग तरंग पंगडान आपले 3 पंगड आमच्या ह्या स्पर्धांत पात्र घेतलो आसा. आणि आदल्या अंकड्यांती आम्ही रंग तरंग Team 2 प्रदर्शन तुमचे मुखार दवरले. तर आज रंग तरंग Team 1 आयच्या अंकड्याचे पहिले प्रदर्शन दिवच्याक तुमचे मुखार आयतो आसा. तर आता हे प्रदर्शन आम्ही सोमेस्तांनी वीक्षण करचे.